तेरी कवन कवन गुण कह कह गावा, तू साहिबो गुणी निधाना, तुमरी महिमा वर्ण ना सको, तू ठाकुर ऊच भगवाना, तुमरी महिमा वर्ण ना सको, तू ठाकुर ऊच भगवाना, सतनाम श्री वाहे गुरु साहिब जी, गौड़ी कबीर जी ते पदे